नमस्कार, सुप्रभात श्रोते हो. 102.8 FM आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात विविध भारतीचा मुंबई केंद्र. आज मंगळवार भारतीय सौर दिनांक 24 भाद्रपद शके 1948 म्हणजेच दिनांक 15 सप्टेंबर 2026. पहाटेचे 5:56 आणि 5 सेकंद होत आहेत. आमची आजची सभा आता सुरू होत आहे. या प्रसारणात आपलं स्वागत आहे. आपला आजचा दिवस आनंदात जावो या सदिच्छेचा सभेची सुरुवात करीत आहोत मंगल ध्वनीने.

0: आकाशवाणी पुणे राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। गणेशोत्सवाच्या चैतन्य पर्वाला राज्यात उत्साहात सुरुवात। परंपरा आणि पर्यावरणाचा समतोल साधत गणेशोत्सव साजरा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन। प्रादेशिक भाषांचा सन्मान राखत हिंदीला संवादाचा दुवा बनवण्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं आवाहन। आणि माजी मंत्री मदन बाफना यांचं पुण्यात निधन। आता सविस्तर बातम्या। गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात काल राज्यासह देशपरदेशात उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात गणरायाचं आगमन झालं। घराघरातही लाडक्या गणरायाचं आगमन झालं। पुढचे 12 दिवस चालणाऱ्या या चैतन्य पर्वाला पारंपरिक पद्धतीनं श्री गणेश प्रतिष्ठापनेनं सुरुवात झाली। मुंबईत 1.25 लाख घरगुती आणि 10,000 सार्वजनिक गणरायांचं आगमन झालं। कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरातही गणपती बाप्पा विराजमान झाले, तर सांगलीत श्री गणपती पंचायतन संस्थेच्या गणपतीचं पारंपरिक वाद्यांच्या गजरात आगमन झालं। धाराशिव जिल्ह्यात श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात गणेश विहारामध्ये श्री गणेशाची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। नाशिकमध्ये 757 गावांमध्ये एक गाव एक गणपती उपक्रम राबवला जात आहे। बीडमध्येही 292 गावांनी, धुळ्यात 36 गावांनी, तर धाराशिव जिल्ह्यात 45 गावांनी एक गाव एक गणपती उपक्रम राबवला आहे। नागपूरमध्ये सिनियर भोसला पॅलेस इथल्या गणेशोत्सवाचं यंदा 298 वर्ष असून नागपूरचे राजे मुधोजी भोसले यांच्या निवासस्थानी गणेश प्रतिष्ठापना करण्यात आली। रत्नागिरीतल्या कर्ला आंबेशेत गावात सलग 41व्या वर्षीही 125 घरगुती गणपतींचं एकाच मिरवणुकीतून आगमन झालं। सिंधुदुर्ग जिल्ह्यात परंपरेनुसार बाप्पांच्या डोक्यावरची लाकडी माटवी विविध फळाफुलांनी सजवण्यात आली। नंदुरबारच्या श्रीमंत दादा गणपती आणि श्रीमंत बाबा गणपतींची मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात विधिवत स्थापना करण्यात आली। यवतमाळच्या उमरखेड इथे पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी लाल मातीच्या मूर्तीचं वितरण करण्यात आलं। पुण्याच्या वैभवशाली सार्वजनिक गणेशोत्सवालाही काल जल्लोषात सुरुवात झाली। ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून।
1: गणपती बाप्पा मोरयाचा गजर, ढोल ताशांचा लयबद्ध ताल आणि मंगल सुरावटीने सजवलेले मंडप, याचबरोबर मनातील उत्साहाने बाप्पा समोर नतमस्तक होत भक्तिमय झालेला प्रत्येक जण आनंदून गेला होता। पुण्यातील मानाचे कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा या प्रमुख गणेश मंडळांमध्ये वाजत गाजत मिरवणूक काढून गणरायाची स्थापना करण्यात आली। उत्सव काळात विविध गणेश मंडळ आणि सामाजिक संस्थांच्या वतीने समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात। पुण्यातील नवग्रह मित्र मंडळाने गणेश भक्तीला समाजसेवेची जोड दिली आहे। बाप्पाला फुले आणि इतर साहित्य वाहण्याऐवजी एक वही एक पेन हा उपक्रम राबवला जातो। या माध्यमातून दरवर्षी शेकडो विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक साहित्य पोहोचवलं जातं। आकाशवाणी बातम्यांसाठी मंजुषा गायधनी, पुणे।
0: यावर्षी गणेश चतुर्थी बरोबरच काल हरतालिका तृतीया देखील भक्तिभावानं साजरी झाली। घरोघरी सुवासिनींनी हरतालिकेची मनोभावे पूजा केली। दरम्यान आज 1.5 दिवसांच्या घरगुती गणपतींचं विसर्जन होणार आहे। यासाठी पुणे महापालिकेनं विसर्जन घाट, कृत्रिम हौद, मूर्ती संकलन केंद्र अशी सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे। मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या सरकारी निवासस्थानीही गणराज विराजमान झाले। परंपरेचं जतन आणि पर्यावरण संरक्षणाचा समतोल साधत उत्सव साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी गणेशभक्तांना केलं। लोकभवन इथं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली। दिल्लीत महाराष्ट्र सदनात ढोल ताशांच्या गजरात

उपराष्ट्रपति सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते विघ्नहर्त्याची पूजा आणि आरती करण्यात आली। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल मुख्यमंत्र्यांच्या मुंबईतल्या तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे इथल्या निवासस्थानी सहकुटुंब गणेशाचं दर्शन घेतलं, तसंच मुंबईतल्या लालबागच्या राजाचं दर्शनही त्यांनी घेतलं। हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात।

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: देशातल्या सर्व प्रादेशिक भाषांचा आदर राखत हिंदीला त्यांच्यामध्ये समन्वय साधणारा मध्यमणी बनवूया असं आवाहन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी काल नवी मुंबईत केलं. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागाच्या वतीनं वाशीमध्ये आयोजित 6व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं उद्घाटन शहा यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्राची संस्कृती ही बहुभाषिक असून महाराष्ट्रानं सर्व भाषा बोलणाऱ्यांना मोठ्या मनानं आपल्यामध्ये सामावून घेतलं आहे असं शहा यावेळी म्हणाले. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. हिंदी ही देशाला जोडणारी भाषा असून सर्व भारतीय भाषांमध्ये परस्पर सलोखा राखण्याचा संकल्प करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना केलं. राज्य सरकारनं समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीनं अहवाल सादर केल्यानंतर राज्य सरकार त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. 2029 पर्यंत भाजप शासित 21 राज्यांमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याचा मानस अमित शहा यांनी रविवारी मुंबई दौऱ्यात व्यक्त केला होता, त्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री बोलत होते. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे काही मोजक्या सहकाऱ्यांसह आज मुंबईला रवाना होणार आहेत. अंतरवाली सराटी इथं वार्ताहरांशी बोलताना जरांगे यांनी काल ही माहिती दिली. मुंबईतील आझाद मैदानावर 19 सप्टेंबर रोजी उपोषण सुरू करण्याचा निर्णय कायम असल्याचंही ते म्हणाले. दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयाकडे वर्ग असणाऱ्या काही बाबी वगळता आंदोलनकर्त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्या असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. या परिस्थितीत उत्सव काळात आंदोलन करणं योग्य नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. प्राध्यापक भरतीसाठी आवश्यक असलेली महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा सेट आता 25 ऑक्टोबर रोजी होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागानं याबाबत अधिक माहिती दिली. अधिक माहितीसाठी सेट विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचं आवाहन विभागानं केलं आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं प्राथमिक चौकशी अहवाल दाखल करून घेतला आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची व्यवस्थापक असलेल्या दिशाचा 7 जून 2020 रोजी इमारतीवरून पडून मृत्यू झाला होता. यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, त्यांचे सुरक्षा रक्षक, काही अभिनेते आणि पोलीस अधिकाऱ्यांचा उल्लेख आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातला

0: टी20 क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज नवी दिल्लीत खेळला जाईल। तीन सामन्यांच्या मालिकेत भारत 1-0 आघाडीवर आहे। राज्याचे माजी राज्यमंत्री आणि मावळचे माजी आमदार मदन बाफना यांचं काल पुण्यात अल्प आजारानं निधन झालं। ते 87 वर्षांचे होते। बाफना 1985 आणि 1990 मध्ये मावळमधून आमदारपदी निवडून आले। सन 1987 ते 92 या काळात त्यांनी राज्य मंत्रिमंडळात महसूल विधी आणि न्याय खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं। बाफना यांच्या पार्थिवावर आज दुपारी वडगाव मावळ इथे अंत्यसंस्कार केले जातील। कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काल जोरदार पाऊस पडला। आजही कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। गणेशोत्सवाच्या चैतन्य पर्वाला राज्यात उत्साहात सुरुवात। परंपरा आणि पर्यावरणाचा समतोल साधत गणेशोत्सव साजरा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन। प्रादेशिक भाषांचा सन्मान राखत हिंदीला संवादाचा दुवा बनवण्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं आवाहन आणि माजी मंत्री मदन बाफना यांचं पुण्यात निधन। आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।
1: श्रोताओ, ये है विविध भारती का मुंबई केंद्र FM 102.8 पर। प्रस्तुत है कार्यक्रम भूले बिसरे गीत का शेष भाग।

0: आकाशवाणी पुणे सकाळचे 8:30 झाले आहेत। प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र।
1: आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ब्रिक्स शिखर परिषद यशस्वी ठरल्याबद्दल परराष्ट्र मंत्र्यांकडून समाधान व्यक्त। अमेरिकी तज्ञांचाही दुजोरा। न्यायव्यवस्थेत निरंतर सुधारणा आणि अधिक पारदर्शकतेची गरज सरन्यायाधीशांनी केली अधोरेखित। युपीआयद्वारे 2000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर कोणतंही शुल्क आकारता येणार नाही। विघ्नहर्त्या गणरायाचं सर्वत्र उत्साहात स्वागत। आणि भारत अफगाणिस्तान T20 मालिकेतला आज दुसरा सामना। आता सविस्तर बातम्या। नवी दिल्ली इथं नुकतीच पार पडलेली ब्रिक्स शिखर परिषद यशस्वी झाल्याबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी समाधान व्यक्त केलं आहे। या परिषदेला बहुतेक सर्वच सदस्य देशांचे राष्ट्रप्रमुख उपस्थित राहिल्यानं जगाला भारताच्या प्रबळ संयोजन शक्तीचं यानिमित्तानं दर्शन घडल्याचं जयशंकर म्हणाले। दोन मोठे संघर्ष आणि अतिशय ठाम मतं असलेल्या कमालीचं ध्रुवीकरण झालेल्या जगात ही ब्रिक्स शिखर परिषद पार पडली हे लक्षात घेणं महत्वाचं आहे असं डॉ जयशंकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं। भारतात नुकतीच झालेली ब्रिक्स देशांची परिषद यशस्वी ठरल्याचं अमेरिकेच्या अटलांटिक काउन्सिलमधील वरिष्ठ अभ्यासक मायकेल कुगलमन यांनी त्यांच्या विश्लेषणपर लेखात म्हटलं आहे। या परिषदेत मंजूर करण्यात आलेला नवी दिल्ली जाहीरनामा हा भिन्न दृष्टिकोन असलेल्या देशांमध्ये एकमत घडवून आणण्याच्या भारताच्या वाढत्या क्षमतेचं द्योतक आहे। विविध देशांना एकत्र आणून जागतिक मंचावर ब्रिक्स देशांना अधिक सामर्थ्यशाली बनवण्यात भारत यशस्वी झाला आहे। तसंच ट्रम्प प्रशासनाच्या व्यापार धोरणांनी घातलेल्या निर्बंधांचा सामना करणाऱ्या अर्थव्यवस्थांसाठी ठोस उपाययोजना करण्याची क्षमता या ब्रिक्स देशांच्या गटात असल्याचंही या विश्लेषणात म्हटलं आहे। सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी न्यायव्यवस्थेत निरंतर सुधारणा आणि अधिक पारदर्शकतेची गरज अधोरेखित करतानाच न्यायाधीशांविरुद्धच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांनी विकसित केलेली यंत्रणा सक्षम अत्यंत तत्पर आणि वेळेत कार्यवाही करणारी असल्याचं नमूद केलं। नवी दिल्लीत आयोजित 6व्या राम जेठमलानी स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते। स्थिर कारभार सुरू असणं ही कोणत्याही संस्थेनं अभिमान बाळगण्याची बाब नसून सुधारणा ही निरंतर प्रक्रिया असायला हवी असंही सरन्यायाधीश म्हणाले। न्यायव्यवस्थेनं स्वतःहून टीकेचं महत्व मान्य केलं आहे। ही संस्था कधीही टीकेच्या विरोधात नव्हती आणि असूही शकत नाही। न्यायालयीन कार्यपद्धतीवर माहितीपूर्ण आणि रचनात्मक टीका हे जिवंत वैधानिक लोकशाहीसाठी अत्यावश्यक वैशिष्ट्य असल्याचंही ते म्हणाले। युपीआयद्वारे केलेल्या 2000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर बँकांना कोणतंही शुल्क आकारता येणार नाही असं सरकारनं स्पष्ट केलं आहे। रुपे समर्थित डेबिट कार्डद्वारे केलेल्या अशा 2000 रुपयांच्या आर्थिक देवघेव व्यवहारांवर कोणतंही शुल्क आकारलं जाऊ शकत नसल्याचं सरकारी राजपत्रातील अधिसूचनेत म्हटलं असून या माध्यमातून आर्थिक रक्कम प्राप्त झालेल्या व्यक्तीला कुठलीही बँक किंवा सेवा पुरवठादार प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शुल्क आकारू शकत नाही असंही अधिसूचनेत स्पष्ट केलं आहे। पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम्स ऍक्ट 2007 अलीकडेच करण्यात आलेल्या दुरुस्तीवरून उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हा खुलासा करण्यात आला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी नवी दिल्लीतील यशोभूमी इथं 5व्या सेमिकॉन इंडिया 2026 परिषदेचं उद्घाटन करणार आहेत। यामध्ये 600 अधिक प्रदर्शक 300 आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि 40 अधिक देशातील शिष्टमंडळ सहभागी होणार आहेत। यानिमित्त भरवण्यात येणाऱ्या प्रदर्शनात 6 देशांची दालनं 12 राज्य सरकारांची दालनं आणि स्टार्टअपसाठी एका विशेष दालनाचा समावेश असेल। इंडिया सेमीकंडक्टर मिशन इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय तसंच सेमी यांनी आयोजित केलेली परिषद 3 दिवस

चालणार आहे. व्हिएतनाम हा भारताचं ऍक्ट ईस्ट धोरण आणि व्हिजन महासागर तसंच हिंद प्रशांत पॅसिफिक क्षेत्राबाबतचा दृष्टिकोन या सर्वातील एक महत्वाचा भागीदार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. व्यापार, अर्थव्यवस्था, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यासाठीच्या भारत व्हिएतनाम संयुक्त आयोगाची डॉ जयशंकर यांच्या सहअध्यक्षतेखाली नवी दिल्लीत 19वी बैठक झाली. त्यामध्ये बोलताना जयशंकर यांनी आसियान गटासोबतच्या सर्वंकष धोरणात्मक भागीदारीच्या चौकटीतही व्हिएतनाम हा महत्वाचा भागीदार असल्याचं सांगितलं. 3 वर्षांपूर्वी झालेल्या या संयुक्त आयोगाच्या बैठकीनंतर भारत आणि व्हिएतनाम द्विपक्षीय संबंधांमध्ये लक्षणीय प्रगती झाली असल्याचंही त्यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात विघ्नहर्त्या गणेशाचं काल राज्यासह देशपरदेशात उत्साहात जल्लोषात आगमन झालं. श्री गणेश प्रतिष्ठापनेनं अनंत चतुर्दशीपर्यंत 12 दिवस चालणाऱ्या उत्सवाची उत्साहात सुरुवात झाली. गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानिमित्त महाराष्ट्राच्या लोककला आणि सांस्कृतिक परंपरेचा देशविदेशात जागर होणार आहे. महाराष्ट्राचं सांस्कृतिक कार्य संचालनालय 36 जिल्ह्यांसह विविध राज्यं, नवी दिल्ली आणि दुबईत लोककलेतील श्री गणेश हा उपक्रम राबवणार आहे. देहरादून, जम्मू, चेन्नई, सिल्वासा, लखनऊ, कोटा, अमरावती, कोलकाता आणि हैदराबाद या ठिकाणी होणाऱ्या या कार्यक्रमात नमन, लेझिम, धनगरी, कोळी, आदिवासी नृत्य, मंगळागौर, गोंधळ आदी लोककलांचं सादरीकरण होईल. नवी दिल्लीत नाटक, चित्रपट, गीतं आणि लावणी तर 26 सप्टेंबरला दुबईत महाराष्ट्राच्या लोकपरंपरांचा जागर होणार आहे. मुंबईत 17 ते 24 सप्टेंबर दरम्यान शास्त्रीय संगीत महोत्सवही आयोजित केला आहे. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी सीबीआयनं एफआयआर दाखल करून घेतला आहे. दिशा ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर होती. 8 जून 2020 रोजी इमारतीच्या 12व्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी एफआयआर दाखल करायचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले होते. त्यानुसार हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, त्यांचे सुरक्षा रक्षक दिनो मोरिया, रोहन रॉय, सूरज पंचोली, रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती, पोलीस अधिकारी सचिन वाजे, परमवीर सिंह यांच्यासह इतर अनेक जणांचा उल्लेख एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मध्यावधी निवडणुकांपूर्वी टपालाद्वारे मतदान करण्यास बंदी घालण्याची अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची योजना तिथल्या सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. टपाल विभागाला टपालाद्वारे पाठवण्यात येणाऱ्या मतपत्रिकांसंबंधीचे नवीन नियम लागू करण्यास तात्पुरतं रोखण्याबाबतच्या एका संघराज्याच्या न्यायाधीशांनी दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी कायम ठेवला आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीजवळ ओमानच्या किनाऱ्यालगत पनामाच्या तेलवाहू जहाजावर झालेल्या हल्ल्यावरून परस्परांना दोषी ठरवत अमेरिका आणि इराण यांच्यात वाद सुरू आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डच्या निवेदनानुसार त्यांच्या मते समुद्रधुनीच्या दक्षिणेकडील प्रतिबंधित असलेल्या भागातून हे जहाज जाण्याच्या प्रयत्नात असताना ते समुद्री सुरुंगावर आदळल्यानं त्यानं पेट घेतल्याचं इराणच्या प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या बातम्यांमध्ये म्हटलं आहे. मात्र अमेरिकेनं IRGCचा हा दावा खोडून काढला आहे. येमेनमधील हुती बंडखोरांनी काल पुन्हा सौदी अरेबियावर जोरदार हल्ले चढवले. या बंडखोरांना इराणचा पाठिंबा आहे. हे हल्ले सौदी अरेबियाच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर असल्याचं सांगत येमेनकडून या हल्ल्यांचं समर्थन करण्यात आलं आहे. क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या या हल्ल्यांमध्ये सौदी अरेबियाच्या दक्षिण भागातील विमानतळ, रस्ते आणि शस्त्र साठ्यांना लक्ष्य करण्यात आलं. भारतानं पूरग्रस्त नेपाळला 31 डिसेंबरपर्यंत 18 तास वीज पुरवठा करण्यास मंजुरी दिली आहे. ऊर्जा मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार मुझफ्फरपूर ढालकेबार वाहिनीद्वारे 600 मेगावॅट आणि टनकपूर महेंद्रनगर वाहिनीद्वारे 54 मेगावॅट वीज निर्यातीस ही मंजुरी देण्यात आली आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्या T20 क्रिकेट मालिकेतील दुसरा सामना आज नवी दिल्ली इथं खेळला जाणार आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेत भारत 1-0 आघाडीवर आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या.
ब्रिक्स शिखर परिषद यशस्वी ठरल्याबद्दल परराष्ट्र मंत्र्यांकडून समाधान व्यक्त, अमेरिकी तज्ञांचाही दुजोरा, न्यायव्यवस्थेत निरंतर सुधारणा आणि अधिक पारदर्शकतेची गरज

0: सरन्यायाधीशांनी केली अधोरेखित. युपीआयद्वारे 2000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर कोणतंही शुल्क आकारता येणार नाही. विघ्नहर्त्या गणरायाचं सर्वत्र उत्साहात स्वागत. आणि भारत अफगाणिस्तान T20 मालिकेतला आज दुसरा सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोता, ये है विविध भारती का मुंबई केंद्र FM 102.8 पर. प्रस्तुत है कार्यक्रम चित्रलोक.

0: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय
1: महाराष्ट्राचं प्रसारण मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला आमच्या केंद्राचं बातमीपत्र.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी इथून मोजक्या 10 सहकाऱ्यांसमवेत आज 11:30 सुमाराला मुंबईकडे प्रयाण केलं. 2 वाहनं आणि 2 रुग्णवाहिका त्यांच्यासोबत आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज 18 दिवस आहे. मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी जरांगे यांच्या प्रकृतीची जिल्हा शल्यचिकित्सक डॉ राजेंद्र पाटील यांनी तपासणी केली. याआधी 11 सप्टेंबर रोजी जरांगे यांना शेवटची सलाईन लावण्यात आली होती. 4 दिवसांपासून त्यांनी उपचार बंद केल्यानं त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी जरांगे यांना प्रवास न करण्याचा सल्ला दिला, मात्र ते मुंबईला जाण्यावर ठाम राहिले. जरांगे यांच्या मुंबईकडे प्रस्थानामुळे अंतरवाली सराटी परिसरात मराठा समाज बांधवांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान जरांगे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांना मुंबई दौऱ्यासाठी SPU अर्थात स्पेशल प्रोटेक्शन युनिटची सुरक्षा व्यवस्था देण्यात आली असून त्यात एक पोलीस अधिकारी आणि एक पोलीस कॉन्स्टेबल सतत त्यांच्यासोबत असणार आहे. रविवारी जरांगे यांच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी दुसऱ्यांदा परवानगी नाकारल्यानंतर जरांगे यांच्या वतीनं मुंबई पोलिसांकडे तिसऱ्यांदा अर्ज दाखल करण्यात आला आहे. 50 जणांना आंदोलन करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी या अर्जात करण्यात आली आहे. जैन धर्माच्या श्वेतांबर परंपरेनुसार आज पर्युषण पर्वाचा अंतिम दिवस संवत्सरी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संवत्सरीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या.

दया क्षमा आणि करुणा प्रत्येक नाते अधिक दृढ करतात याची आठवण संवत्सरी करून देते असं पंतप्रधानांनी आपल्या याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रीय अभियंता दिनाच्या औचित्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या सर्व अभियंत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्र निर्माणात अभियंत्यांचं अत्यंत मोलाचं योगदान असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतरत्न सर एम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केलं असून सर्वांना अभियंता दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दिल्ली विमानतळावर इमिग्रेशन प्रक्रियेत गंभीर त्रुटी समोर आली असून अमृतसरहून दिल्लीला आलेले 3 इटालियन प्रवासी निर्धारित इमिग्रेशन प्रक्रिया पूर्ण न करताच त्यांच्या पुढच्या आंतरराष्ट्रीय विमानापर्यंत पोहोचल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं एअर इंडियाकडून स्पष्टीकरण मागितलं असून उत्तर देण्यासाठी एअर इंडियाला 7 दिवसांची मुदत दिली आहे. गृह मंत्रालयानंही या घटनेची गंभीर दखल घेतली असून यासंदर्भात आज संबंधित अधिकारी आणि विविध यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. यूपीआयद्वारे पेमेंट करणाऱ्या ग्राहकांच्या 2000 रुपयांपर्यंतच्या यूपीआय व्यवहारांवर आणि रुपे डेबिट कार्डद्वारे केलेल्या पेमेंटवरही बँकांना कोणतंही शुल्क आकारता येणार नाही अशी अधिसूचना केंद्रीय अर्थ मंत्रालयानं जारी केली आहे. यूपीआय आणि रुपे डेबिट कार्ड यांची अधिकृत इलेक्ट्रॉनिक पेमेंट माध्यम म्हणून नोंद झाली असून या माध्यमातून पेमेंट करणाऱ्या किंवा स्वीकारणाऱ्या व्यक्तीकडून बँक किंवा पेमेंट प्रणाली चालवणाऱ्या संस्थेला थेट किंवा अप्रत्यक्षपणे कोणतंही शुल्क आकारता येणार नाही असं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीबाबत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ते आज नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. दुष्काळाची शक्यता असणाऱ्या 18 जिल्ह्यांचा अहवाल मागवण्यात आला असून तो मुख्यमंत्र्यांना सादर केला जाणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. बीड जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 54.8% पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत सरासरीच्या सुमारे 102% पाऊस झाला होता. गणपती स्थापनेच्या कालावधीत जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला असून माजलगाव आणि किट्टी आडगाव या 2 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. मात्र बीड गेवराई आष्टी आणि वडवणी तालुक्यात अजूनपर्यंत 50%हून कमी पाऊस झाला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. भंडारा जिल्ह्यातल्या तुमसरमध्ये गणेश आगमन मिरवणुकीदरम्यान कर्णकर्कश आवाजात डीजे वाजवणाऱ्या संचालकावर पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. पोलिसांच्या ध्वनी प्रदूषण नियंत्रण पथकानं केलेल्या अचानक तपासणीत या डीजेचा आवाज सुमारे 90 डेसिबल इतका दिसून आल्यानं पोलिसांनी ही डीजे साऊंड सिस्टीमही जप्त केली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10

0: ये तो कहो कौन हो तुम।
1: आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 2000 रुपयांपर्यंतच्या यूपीआय व्यवहारांवर बँकांना कोणतंही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष शुल्क लावता येणार नाही अशी अर्थमंत्रालयाची घोषणा। राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला। 1.5 दिवसांच्या गणपतींना आज भक्तिमय वातावरणात निरोप दिला जाणार। अमेरिका अटी मान्य करत नाही तोपर्यंत त्यांच्याशी वाटाघाटी न करण्याची इराणची भूमिका। तर इराण समर्थित हुथी बंडखोरांचं सौदी अरेबियावर पुन्हा हल्ले। आणि भारत अफगाणिस्तान यांच्यातला दुसरा T20 सामना आज रंगणार। भारतासमोर मालिका विजयाचं लक्ष। 2000 रुपयांपर्यंतच्या यूपीआय व्यवहारांवर बँकांना कोणतंही शुल्क लावता येणार नाही अशी घोषणा केंद्र सरकारनं केली आहे। रुपे डेबिट कार्ड्सद्वारे केलेल्या व्यवहारांचाही यात समावेश आहे। अर्थमंत्रालयानं याबाबतची अधिसूचना जारी केली आहे। 2000 व्यवहारांवर बँक किंवा सेवा पुरवठेदार कोणतंही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष शुल्क लावू शकत नाहीत असं यात स्पष्ट करण्यात आलं आहे। गेल्या महिन्यातही सरकारनं याबाबतचं स्पष्टीकरण दिलं होतं। लहान मुलांच्या सुरक्षेशी संबंधित प्रकरणांची माहिती भारताच्या सायबर गुन्हेगारी पोर्टलला द्यायला मेटानं संमती दिली आहे। लहान मुलांचं लैंगिक शोषण आणि इतर धोकादायक मजकूर समाज माध्यमांवर प्रसारित होत असल्याबद्दल सरकारनं घेतलेल्या कठोर भूमिकेनंतर मेटानं हे पाऊल उचललंय। लहान मुलांची सुरक्षा ही कंपनीसाठी प्राधान्याची बाब असून त्यांच्याविरुद्ध कारवाया करणाऱ्या गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारच्या बरोबर काम करण्याकरता आपण वचनबद्ध आहोत असं मेटाच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे। राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलाय। आज 1.5 दिवसांच्या गणपतींना भक्तिमय आणि भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जाईल। आरत्या तसंच गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात घरगुती गणपतींच्या मूर्तींचं ठिकठिकाणी विसर्जन होईल। मुंबई पुणे ठाणे नाशिक आणि कोकणासह राज्यभरातल्या प्रमुख नद्या तलाव समुद्र किनारे तसंच स्थानिक प्रशासनानं उभारलेल्या कृत्रिम तलावांवर विसर्जनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। मुंबईत गर्दीचं नियोजन आणि पर्यावरण रक्षणाच्या उद्देशानं महापालिकेनं घरगुती आणि 6 फुटांपर्यंतच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी शहरात 380 पेक्षा जास्त कृत्रिम तलाव उभारलेत। याशिवाय गिरगाव दादर जुहू चौपाटी तसंच पवई तलावासारख्या सर्व नैसर्गिक विसर्जन स्थळांवर देखील विशेष सोयी सुविधा पुरवल्या आहेत। सुरक्षेसाठी विसर्जन स्थळावर जीवनरक्षक आणि आपत्कालीन पथकही तैनात करण्यात आलेत। भाविकांच्या सोयीसाठी फिरती शौचालयं पिण्याचं पाणी निर्माल्य संकलनाची व्यवस्थाही केली आहे। भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रीय अभियंता दिन साजरा केला जातोय। देशाच्या विकासात अभियंत्यांची भूमिका आणि योगदानाचं स्मरण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो। यानिमित्तानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विश्वेश्वरय्या यांना आदरांजली वाहिली आहे। देशाच्या उभारणीबद्दलचा विश्वेश्वरय्या यांचा विचार आजही नागरिकांना प्रेरणा देतो असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलंय। गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही विश्वेश्वरय्या यांना आदरांजली वाहिली आहे आणि अभियंत्यांच्या योगदानाचा गौरवही केला आहे। संरक्षण आणि संशोधन विकास संस्था DRDO आणि उद्योग क्षेत्रातली भागीदारी भारताला संरक्षण उत्पादन क्षेत्राचं जागतिक केंद्र म्हणून उभं करेल असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे। नवी दिल्लीत विमर्श 2026 या कार्यक्रमाला ते संबोधित करत होते। क्षेपणास्त्रांपासून ते रडारपर्यंत, लढाऊ विमानापासून ते पाणबुड्यांपर्यंत आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणालीपासून ते कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये DRDOनं आपली क्षमता सिद्ध केली आहे। मात्र हे पुरेसं नाही तर हा एक संयुक्त प्रयत्न आहे ही बाब सिंह यांनी अधोरेखित केली।
2: डिफेन्स सेक्टर में रिसर्च एंड डेवलपमेंट के लिए DRDO आज एपेक्स ऑर्गेनाइजेशन है, इस सच्चाई को ही कोई नकार नहीं सकता। हालांकि एक सच्चाई यह भी है कि डिफेंस सेक्टर में रिसर्च एंड डेवलपमेंट के लिए केवल सरकार या DRDO के प्रयास ही पर्याप्त नहीं है, यह एक कोलैबोरेटिव एफर्ट और यही कोलैबोरेशन ही इस विवर्ष 2026 का कोर मैसेज है। साथियों, DRDO और इंडस्ट्री के बीच की यह पार्टनरशिप ही भारत को डिफेंस मैन्युफैक्चरिंग का ग्लोबल हब बना सकती है। इसके अलावा अन्य कोई दूसरा विकल्प नहीं है।
1: कृत्रिम बुद्धिमत्ता हा मानवी संवेदनशीलतेला पर्याय ठरू शकत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर पदवी ही एक सुरुवात समजून संवेदनशीलतेनं समाजाची सेवा करण्यासाठी आपली शैक्षणिक गुणवत्ता आणि सामर्थ्य वापरावं असं आवाहन नीती आयोगाचे सदस्य डॉक्टर आर बालसुब्रमण्यम यांनी आज केलं. अभियंता दिनानिमित्त नागपूरच्या सर विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या 24व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी 59 PhD सह एकंदर 1547 पदव्या प्रदान करण्यात आल्या. पश्चिम बंगाल विधानसभेच्या 2 जागांच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपानं आज उमेदवारांची घोषणा केली. नंदीग्राम इथून हसिरानी रथ आणि रेजीनगरमधून सखराव सरकार यांना पक्षानं उमेदवारी दिली. हसिरानी रथ या मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचे माजी स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या आई आहेत. मे महिन्यात भाजपानं विधानसभा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर काही दिवसांतच चंद्रनाथ रथ यांचा खून झाला होता. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी 2 जागांवर विजय झाल्यानंतर नंदीग्रामची जागा सोडली होती. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा जवळचा सहकारी असलेल्या करमवीर सिंह याला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. करमवीर सिंह याला कॅनडातनं हद्दपार केल्यानंतर नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याला ताब्यात घेतल्याची माहिती पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी दिली. आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी विरोधातलं एक महत्वाचं यश असल्याचं ते म्हणाले. हत्येचा प्रयत्न, दरोडा, खंडणी, शस्त्रास्त्र कायदा तसंच पासपोर्ट कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांसह अनेक गुन्ह्यात तो हवा होता. त्याच्याविरोधात लुक आऊट नोटीसही जारी केली होती असं यादव यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. इराणच्या अटी जोपर्यंत अमेरिका मान्य करत नाही तोपर्यंत अमेरिकेशी कसल्याही वाटाघाटी करणार नाही अशी भूमिका इराणनं घेतली आहे. इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव मोहसेन रेझेही यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमधून ही भूमिका मांडली. इराणला तह करायचा आहे आणि त्यांच्याबरोबर चर्चा करायची अमेरिकेची तयारी आहे असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल केला होता. त्यावर इराणनं आपली प्रतिक्रिया दिली. येमेनमधल्या इराण समर्थित हुती बंडखोरांनी सौदी अरेबियावर पुन्हा एकदा हल्ले केले. सौदी अरेबियानं केलेल्या हवाई हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात आपण सौदीच्या खमीस मुशायत इथल्या लष्करी हवाई तळावर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केल्याचा दावा हुतींनी केला. या हल्ल्यात 13 नागरिक जखमी झाले असल्याचं सौदी अरेबियानं म्हटलंय. दरम्यान आखाती अरब देशांनी इराणसोबत प्रस्तावित असलेली चर्चा पुढे ढकलली असून यामुळे मध्य पूर्वेतला संघर्ष अधिक चिघळण्याची तसंच जागतिक तेल पुरवठ्याला धोका निर्माण होण्याची भीती वाढली आहा.

0: भारत आणि कॅनडा दरम्यान प्रस्तावित सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराच्या वाटाघाटींची चौथी फेरी काल नवी दिल्लीत सुरु झाली. येत्या 18 सप्टेंबरपर्यंत ही चर्चा सुरु राहील. या दरम्यान दोन्ही देशांमध्ये वस्तुमाल आणि सेवांचा व्यापार, मूळ स्त्रोतासंबंधीचे नियम आणि व्यापारातले तांत्रिक अडथळे यांसारख्या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा होईल. याआधी या कराराच्या वाटाघाटीसाठीची तिसरी फेरी जुलै महिन्यात ओटावा इथं पार पडली होती. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारनं परदेशी विद्यार्थी आणि पत्रकारांच्या वास्तव्याच्या कालावधीवर कठोर मर्यादा घालण्यासाठी आणलेल्या नवीन नियमाला मॅसॅच्युसेट्सच्या जिल्हा न्यायाधीशांनी तात्पुरती स्थगिती दिली. या धोरणाची अंमलबजावणी झाली तर अमेरिकेची अर्थव्यवस्था आणि उच्च शिक्षण व्यवस्थेचं नुकसान होऊ शकतं असं निरीक्षण न्यायाधीशांनी नोंदवलं. या निर्णयामुळे अमेरिकेतल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ट्रम्प सरकारनं यावर्षी जुलै महिन्यात हा नियम मांडला होता. या अंतर्गत परदेशी विद्यार्थी आणि शैक्षणिक कारणासाठी अमेरिकेला भेट देणाऱ्या अभ्यासकांच्या व्हिसावर 4 वर्षांची तर पत्रकारांना जास्तीत जास्त 240 तसंच चीनच्या पत्रकारांसाठी 90 दिवसांच्या वास्तव्याची मर्यादा प्रस्तावित होती. वेल्स, स्कॉटलंड आणि उत्तर आयर्लंडच्या नेत्यांनी काल आपल्या स्वयंनिर्णयाच्या अधिकाराशी संबंधित एका करारावर स्वाक्षरी केली. या करारामुळे युनायटेड किंगडमच्या अखंडतेला धोका निर्माण होऊन त्याच्या विभाजनाची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काल वेल्सची राजधानी कार्डिफ इथं या करारासंदर्भात चर्चा झाली. युकेमधल्या या तिन्ही प्रदेशांमधल्या राजकीय पक्षांनी अधिक स्वायत्तता आणि अंतिमत स्वातंत्र्याची मागणी केली आहे. दरम्यान बर्नहॅम यांच्या प्रवक्त्यानं हा धोका फेटाळून लावला आहे. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत. 10 सहकाऱ्यांसह 2 वाहनं आणि 2 रुग्णवाहिका त्यांच्यासोबत आहेत. 4 दिवसांपासून जरांगे यांनी उपचार बंद केल्यानं त्यांची प्रकृती खालावली आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या 3 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज नवी दिल्लीत होणार आहे. संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. मालिकेतला पहिला सामना जिंकून भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली, त्यामुळे हा सामना जिंकून मालिकेतही विजय मिळवण्याचं भारताचं लक्ष असेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 2000 रुपयांपर्यंतच्या UPI व्यवहारांवर बँकांना कोणतंही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष शुल्क लावता येणार नाही अशी अर्थमंत्रालयाची घोषणा. राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला. 1.5 दिवसांच्या गणपतींना आज भक्तिमय वातावरणात निरोप दिला जाणार. अमेरिका अटी मान्य करत नाही तोपर्यंत त्यांच्याशी वाटाघाटी न करण्याची इराणची भूमिका. तर इराण समर्थित हुती बंडखोरांचे सौदीवर हल्ले. आणि भारत अफगाणिस्तान यांच्यातला दुसरा T20 सामना आज रंगणार. भारतासमोर मालिका विजयाचं लक्ष. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: से गुफ्तगू करते हैं. एक श्रोता लिख रहे हैं कि चांदनी रात में जब हम सफ़र साथ हो तो सिर्फ सफ़र रास्तों का नहीं होता, वो यादों का सफ़र बन जाता है. यादों की खिड़की से झांकता हर बीता पल कभी मुस्कान देता है, कभी आंखें नम कर जाता है. मनमीत के साथ तो जीवन के अनगिनत रंग और भी गहरे हो जाते हैं. और हमने आपसे पूछा था मनमीत शब्द से कौन सा गीत. बहुत सारे श्रोताओं ने लिखा है, किसी ने अभिमान फिल्म का गाना लिखा है, किसी ने कुछ लिखा है, और हमारे पास ये गाना है. तो ज़रा सुनिए ये गाना और बताइए फिल्म का.

0: आकाशवाणी मुंबई, तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, 2000 रुपयांपर्यंतचे यूपीआय व्यवहार तसंच रुपे डेबिट कार्डवरचे व्यवहार निःशुल्क ठेवण्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे आदेश। सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना आणि भारत अफगाणिस्तान यांच्यातला दुसरा T20 सामना आज रंगणार। भारतासमोर मालिका विजयाचं लक्ष्य। 2000 रुपयांपर्यंतचे यूपीआय व्यवहार तसंच रुपे डेबिट कार्डवरचे व्यवहार निःशुल्क ठेवण्याचे आदेश केंद्रीय अर्थ मंत्रालयानं दिले आहेत। आज याबाबतची अधिसूचना जारी केली गेली। 2000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर बँका किंवा सेवा पुरवठेदार कोणतंही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष शुल्क लावू शकत नाही असं यात स्पष्ट करण्यात आलंय। गेल्या महिन्यातही सरकारनं याबाबतचं स्पष्टीकरण दिलं होतं। राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली। याचा उपयोग गेल्या आणि आगामी गाळप हंगामातील FRP देण्यासाठी साखर कारखान्यांना करता येईल। राज्य सरकारची प्रमुख 25 धोरणं आणि योजनांचं IIM मुंबई आणि सेंटर फॉर रिसर्च इन स्कीम्स अँड पॉलिसीज या संस्थेमार्फत मूल्यांकन केलं जाणार आहे। यासाठीच्या प्रकल्पालाही सरकारनं आज मंजुरी दिली। यामुळे निर्णय प्रक्रियेत गुणवत्तापूर्ण सुधारणा करता येतील असं सरकारनं म्हटलंय। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीचीही चर्चा झाली। याविषयी मुख्यमंत्री म्हणाले,
1: NDRF नॉर्म्स प्रमाणे आपल्याला जो सर्वे करावा लागतो हा 5 ऑक्टोबर नंतर करावा लागतो, हे त्यांचे नॉर्म्स आहेत। त्याच्या आधीचा सर्वे हा मदतीकरता पात्र होत नाही, पण आपण काही 5 ऑक्टोबर करता थांबत नाही आहोत। बाकी उपाययोजना असतील, त्याची प्राथमिक माहिती घेणं असेल, त्या सगळ्या गोष्टीची आता आम्ही सुरुवात केलेली आहे। 5 ऑक्टोबर पासून जो ऑफिशियल सर्वे आहे तो देखील पुढच्या 8-10 दिवसात आम्ही करू, आणि कुठल्याही शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही। राज्य सरकार पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील। शेतकऱ्यांना संपूर्ण जी मदत अशा काळामध्ये केली पाहिजे ती सगळी मदत करण्याची तयारी राज्य शासनाची आहे। त्या संदर्भात आज चर्चाही केली आहे, त्याचा आराखडाही तयार करायला सांगितलेला।
0: राज्यात MHCET संदर्भात तक्रारींची चौकशी करण्यासाठी सरकारनं SIT स्थापन केली आहे। शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळानं रविवारी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती। त्यात सर्व केंद्रांचं फॉरेन्सिक ऑडिट करायचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं। रायगड जिल्ह्यात दिघे इथं प्रस्तावित ग्रीनफील्ड जहाजबांधणी औद्योगिक समूहात प्रमुख जहाजबांधणी केंद्र म्हणून सहभागी होण्यासाठी नॅशनल शिपबिल्डिंग अँड हेवी इंडस्ट्रीज पार्क महाराष्ट्र लिमिटेड आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्यात आज सामंजस्य करार झाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यावेळी उपस्थित होते। या करारामुळे राज्यात 90,000 रोजगार निर्मिती होणार आहे। या करारानुसार MDLनं दिघी इथं प्रतिवर्ष किमान 2 दशलक्ष सकल टनभार जहाज बांधणी क्षमतेचं उद्दिष्ट निश्चित केलंय। यासाठी सुमारे 27,000 कोटी रुपयांची प्रस्तावित गुंतवणूक अपेक्षित आहे। या प्रकल्पामुळे मोठ्या व्यावसायिक जहाजांची निर्मिती करणं शक्य होणार असून देशाच्या सागरी औद्योगिक क्षमतेला बळकटी मिळणार आहे। राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलाय। आज 1.5 दिवसांच्या गणपतींना भक्तिमय आणि भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जाईल। मुंबईत आज दुपारपर्यंत 3 सार्वजनिक, 71 घरगुती आणि 5 हरतालिका अशा एकंदर 79 मूर्तींचं विसर्जन झालं। मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि कोकणासह राज्यभरातल्या प्रमुख नद्या, तलाव, समुद्र किनारे तसंच स्थानिक प्रशासनानं उभारलेल्या कृत्रिम तलावांवर विसर्जनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। मुंबईत गर्दीचं नियोजन आणि पर्यावरण रक्षणाच्या उद्देशानं महापालिकेनं घरगुती आणि 6 फुटांपर्यंतच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी शहरात 380 पेक्षा जास्त कृत्रिम तलाव उभारले आहेत। याशिवाय गिरगाव, दादर, जुहू चौपाटी तसंच पवई तलावासारख्या सर्व नैसर्गिक विसर्जन स्थळांवर देखील विशेष सोयी सुविधा पुरवल्या आहेत। सुरक्षेसाठी विसर्जन स्थळांवर जीवरक्षक आणि आपत्कालीन पथकं तैनात करण्यात आली आहेत। भाविकांच्या सोयीसाठी फिरती शौचालय, पिण्याचं पाणी, निर्माल्य संकलनाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे आज मुंबईच्या दिशेनं रवाना झाले. 10 सहकाऱ्यांसह 2 वाहनं आणि 2 रुग्णवाहिका त्यांच्यासोबत आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज 17 दिवस आहे. 4 दिवसांपासून जरांगे यांनी उपचार बंद केल्यानं त्यांची प्रकृती खालावली आहे, त्यामुळे प्रवास न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिला होता. मात्र तरीही ते मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. मुंबईत आंदोलन करायला जरांगे यांना पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी तिसऱ्यांदा परवानगी अर्ज सादर केलाय. 50 जणांना आंदोलन करायला परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली आहे. पोलिसांनी परवानगी दिली नाही तर न्यायालयात धाव घेण्याचा त्यांचा विचार आहे. लहान मुलांच्या सुरक्षेशी संबंधित प्रकरणांची माहिती भारताच्या सायबर गुन्हेगारी पोर्टलला द्यायला मेटानं संमती दिली आहे. लहान मुलांचं लैंगिक शोषण आणि इतर धोकादायक मजकूर समाजमाध्यमांवर प्रसारित होत असल्याबाबत सरकारनं घेतलेल्या कठोर भूमिकेनंतर मेटानं हे पाऊल उचललंय. लहान मुलांची सुरक्षा ही कंपनीसाठी प्राधान्याची बाब असून त्यांच्या विरोधात कारवाया करणाऱ्या गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारच्या बरोबर काम करण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचं मेटाच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता हा मानवी संवेदनशीलतेला पर्याय ठरू शकत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर पदवी ही एक सुरुवात समजून संवेदनशीलतेनं समाजाची सेवा करण्यासाठी आपली शैक्षणिक गुणवत्ता आणि सामर्थ्य वापरावं असं आवाहन नीती आयोगाचे सदस्य डॉ आर बालसुब्रमण्यम यांनी आज केलं. अभियंता दिनानिमित्त नागपूरच्या सर विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या 24व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी 59 PhD एकंदर 547 पदव्या प्रदान करण्यात आल्या. जवाहर नवोदय विद्यालयात आगामी शैक्षणिक वर्षात 9वी आणि 11वीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा 10 एप्रिल 2027 रोजी होणार आहे. या परीक्षेचा अर्ज भरण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर आहे. इच्छुकांनी cbse.itms.nic.in या वेबसाईटवर अर्ज दाखल करावा असं आवाहन नवोदय विद्यालय समितीनं केलं आहे. बेळगाव इथं काल रात्री एका घराला आग लागून एकाच कुटुंबातल्या 4 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 2 महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता असून पुढचा तपास सुरू आहे. नवी मुंबईत चांदपाडा सेक्टर 1 इथं आज सकाळी एका उपहारगृहात सिलेंडरचा स्फोट होऊन 2 जण जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या स्फोटामुळे शेजारच्या 6 दुकानांची छतं उडाली तसंच समोरच्या रुग्णालयाच्या काचाही फुटल्या. यात कोणीही जखमी झालेलं नाही. स्फोटाचं नेमकं कारण काय होतं याचा अद्याप शोध सुरू आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं केलेल्या कारवाईत अवैध विक्रीसाठी नेला जात असलेला नायट्राझेपाम या गोळ्यांचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी नायट्रा

सिपामच्या 21,000 गोळ्यांसह 64,05,000 रुपयांचा मुद्देमालही जप्त केला. हा साठा घेऊन जात असलेल्या दोन जणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यांच्या विरोधात अंमली पदार्थ कायद्याच्या विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या दोघांविरोधात याआधीही असे गुन्हे दाखल असल्याचंही पोलिसांनी कळवलं आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या 3 सामन्यांच्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज नवी दिल्लीत होणार आहे. संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. मालिकेतला पहिला सामना जिंकून भारत 1-0 आघाडीवर आहे. आजच्या सामन्यातही विजय मिळवून मालिका जिंकण्यासाठी भारत प्रयत्नशील असेल, तर पहिल्या सामन्यातल्या पराभवानंतर दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधायचा अफगाणिस्तानचा प्रयत्न राहील. मालिकेतला तिसरा सामना गुरुवारी होणार आहे. भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रीय अभियंता दिवस साजरा करण्यात येतोय. देशाच्या विकासात अभियंत्यांची भूमिका आणि योगदानाचं स्मरण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या निमित्तानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विश्वेश्वरय्या यांना आदरांजली वाहिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 2,000 रुपयांपर्यंतचे यूपीआय व्यवहार तसंच रुपे डेबिट कार्डवरचे व्यवहार निःशुल्क ठेवण्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाचे आदेश. सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना. आणि भारत अफगाणिस्तान यांच्यातला दुसरा टी ट्वेंटी सामना आज रंगणार. भारतासमोर मालिका विजयाचं लक्ष. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5:00 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: नमस्कार, मी अंकिता आपटे। ऐकूयात काही ठळक घडामोडी। 2000 रुपयांपर्यंतचे यूपीआय व्यवहार तसंच रुपे डेबिट कार्डावरचे व्यवहार निःशुल्क ठेवण्याचे आदेश केंद्रीय अर्थ मंत्रालयानं दिले आहेत। आज याबाबतची अधिसूचना जारी झाली। 2000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर बँका किंवा सेवा पुरवठेदार कोणतंही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष शुल्क लावू शकत नाहीत, असं यात स्पष्ट केलं आहे। राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली। याचा उपयोग गेल्या आणि आगामी गाळप हंगामातली एफआरपी देण्यासाठी साखर कारखान्यांना करता येईल। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीचीही चर्चा झाली। राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे। आज 1.5 दिवसांच्या गणपतींना भक्तिमय आणि भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जात आहे। मुंबईत आज दुपारपर्यंत 11 सार्वजनिक, 260 घरगुती आणि 8 हरतालिका अशा एकंदर 279 मूर्तींचं विसर्जन झालं। मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत। 10 सहकाऱ्यांसह 2 वाहनं आणि 2 रुग्णवाहिका त्यांच्यासोबत आहेत। जरांगे यांना पोलिसांनी आंदोलनाची परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी तिसऱ्यांदा परवानगी अर्ज सादर केला आहे। पोलिसांनी परवानगी दिली नाही तर न्यायालयात धाव घेण्याचा त्यांचा विचार आहे। तर मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व कायदेशीर मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्या आहेत, त्यामुळे सणाच्या काळात लोकांना कुठलाही त्रास होणार नाही अशा पद्धतीनं जरांगे यांनी निर्णय घ्यावा, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 778 अंकांची घसरण झाली आणि तो 74,004 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 279 अंकांची घसरण नोंदवत 23,119 अंकांवर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
1: दिल का करार भी, तू मेरा अपना भी है और मेरी दुनिया भी। मैंने खुद को तुझ में पा लिया। अब अगर कोई पूछे कहाँ है मोहब्बत, जवाब होगा सिर्फ तुम।
2: कौन है जो

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2000 रुपयांपर्यंतचे यूपीआय व्यवहार तसंच रुपे डेबिट कार्डावरचे व्यवहार निःशुल्क ठेवण्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाचे आदेश. सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. नगरपरिषद पंचायत निवडणुकीचे अर्ज फेटाळल्यावर जिल्हा न्यायालयात आव्हान द्यायला बंदी. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना. सणाच्या काळात नागरिकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीनं निर्णय घेण्याचं सरकारचं आवाहन. केवळ विधिमंडळ पक्षात फूट पडली होती असा दावा कधीच केला नव्हता असा एकनाथ शिंदे यांच्या वकिलांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद. आणि तेलाच्या वाढत्या दरांमुळे शेअर बाजार

0: पाच महिन्यातल्या नीचांकी पातळीवर. 2000 रुपयांपर्यंतचे यूपीआय व्यवहार तसंच रुपे डेबिट कार्डावरचे व्यवहार निःशुल्क ठेवण्याचे आदेश केंद्रीय अर्थमंत्रालयानं दिले आहेत. आज याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. 2000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर बँका किंवा सेवा पुरवठादार कोणतंही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष शुल्क लावू शकत नाहीत असं यात स्पष्ट केलं आहे. गेल्या महिन्यातही सरकारनं याबाबतचं स्पष्टीकरण दिलं होतं. राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. याअंतर्गत कारखान्यांनी घेतलेल्या कर्जावरचं दर साल दर शेकडा 10% व्याज राज्य सरकार भरणार आहे. या कर्जाचा उपयोग गेल्या आणि आगामी गाळप हंगामातली FRP देण्यासाठी साखर कारखान्यांना करता येईल. 2019 नंतर पहिल्यांदा राज्य सरकारनं अशा प्रकारची योजना आणली आहे. इतर मंत्रिमंडळ निर्णयाविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज फेटाळल्यानंतर त्याविरोधात आता जिल्हा न्यायालयात अपील करता येणार नाही. यासाठीच्या कायद्यात दुरुस्ती करून अध्यादेश काढायला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीची चर्चा झाली. याविषयी मुख्यमंत्री म्हणाले,
2: NDRFच्या नॉर्म्सप्रमाणे आपल्याला जो सर्वे करावा लागतो हा 5 ऑक्टोबर नंतर करावा लागतो, हे त्यांचे नॉर्म्स आहेत. त्याच्या आधीचा सर्वे हा मदतीकरता पात्र होत नाही, पण आपण काही 5 ऑक्टोबर करता थांबत नाही आहोत. बाकी उपाययोजना असतील, त्याची प्राथमिक माहिती घेणं असेल, त्या सगळ्या गोष्टीची आता आम्ही सुरुवात केलेली आहे. 5 ऑक्टोबर पासून जो ऑफिशियल सर्वे आहे तो देखील पुढच्या 8-10 दिवसात आम्ही करू, आणि कुठल्याही शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. राज्य सरकार पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील. शेतकऱ्यांना संपूर्ण जी मदत अशा काळामध्ये केली पाहिजे ती सगळी मदत करण्याची तयारी राज्य शासनाची आहे. त्या संदर्भात आज चर्चाही केली आहे, त्याचा आराखडाही तयार करायला सांगितलेला.
1: अहिल्यानगर जिल्ह्यातल्या हरेगाव मळा इथल्या शेती महामंडळाकडच्या जमिनी मूळ शेतकऱ्यांना किंवा त्यांच्या वारसांना परत देण्यासाठी आवश्यक कायद्यात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. राज्य सरकारची प्रमुख 25 धोरणं आणि योजनांचं IIM मुंबई आणि सेंटर फॉर रिसर्च इन स्कीम्स अँड पॉलिसीज या संस्थेमार्फत मूल्यांकन होणार आहे. यासाठीच्या प्रकल्पालाही राज्य सरकारनं आज मंजुरी दिली. यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्ज माफी योजना, VBG रामजी, महात्मा फुले जन आरोग्य योजना यासारख्या योजना, तसंच महिला धोरण, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यासारख्या विविध धोरणांचा आढावा घेतला जाईल. राज्यात MHCET संदर्भात तक्रारींची चौकशी करण्यासाठी सरकारनं SIT स्थापन केली आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळानं रविवारी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यात सर्व केंद्रांचं फॉरेन्सिक ऑडिट करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं.
0: रायगड जिल्ह्यात दिघी इथं प्रस्तावित ग्रीनफील्ड जहाजबांधणी औद्योगिक समूहात प्रमुख जहाजबांधणी केंद्र म्हणून सहभागी होण्यासाठी नॅशनल शिप बिल्डिंग अँड हेवी इंडस्ट्रीज पार्क महाराष्ट्र लिमिटेड आणि माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड यांच्यात आज सामंजस्य करार झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितीश राणे यावेळी उपस्थित होते. या करारामुळे राज्यात 90,000 रोजगार निर्मिती होणार आहे. या करारानुसार MDLनं दिघी इथं प्रतिवर्ष किमान 2 दशलक्ष सकल टनभार जहाजबांधणी क्षमतेचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे. यासाठी सुमारे 27,000 कोटी रुपयांची प्रस्तावित गुंतवणूक अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या व्यावसायिक जहाजांची निर्मिती करणं शक्य होणार असून देशाच्या सागरी औद्योगिक क्षमतेला बळकटी मिळणार आहे. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज दरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत. 10 सहकाऱ्यांसह 2 वाहनं आणि 2 रुग्णवाहिका त्यांच्यासोबत आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी दरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज 17वा दिवस आहे. 4 दिवसांपासून दरांगे यांनी उपचार बंद केल्यानं त्यांची प्रकृती खालावली आहे, त्यामुळे प्रवास न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिला होता, मात्र तरीही ते मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. मुंबईत आंदोलन करायला दरांगे यांना पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी तिसऱ्यांदा परवानगी अर्ज सादर केला आहे. 50 जणांना आंदोलन करायला परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली आहे. पोलिसांनी परवानगी दिली नाही तर न्यायालयात धाव घेण्याचा त्यांचा विचार आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या सर्व कायदेशीर मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्या आहेत, त्यामुळे सणाच्या काळात लोकांना कुठलाही त्रास होणार नाही अशा पद्धतीनं जरांगे यांनी निर्णय घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज मुंबई

बातमीदारांशी बोलत होते. जरांगे यांनी 13 मागण्या केल्या होत्या, त्यापैकी 12 मागण्या मान्य झाल्या. जी एक मागणी मान्य होऊ शकत नाही त्याबद्दल कायदेशीर काय अडचण आहे? आपण न्यायालयाच्या विरोधात गेलो तर मराठा समाजाचं नुकसान कसं होईल हे देखील त्यांना समजावून सांगितलं आहे, असं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केवळ शिवसेना विधिमंडळ पक्षात फूट पडली असा आपला दावा कधीच नव्हता, तर शिवसेना राजकीय पक्षातच फूट पडली असंच आपलं म्हणणं आहे, असा युक्तिवाद शिवसेनेचे वकील ॲडव्होकेट नीरज किशन कौल यांनी आज सर्वोच्च न्यायालयासमोर केला. आता खऱ्या शिवसेनेचं प्रतिनिधित्व कोण करतं हा प्रश्न असल्याचं त्यांनी सांगितलं. शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाच्या संदर्भातल्या सुनावणीला आज पुन्हा सुरुवात झाली. पक्षाची घटना निवडणूक आयोगाकडे होती की नाही हा प्रश्नच उद्भवत नाही. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा भर ज्या घटनेवर आहे त्या घटनेची नोंद आयोगाकडे नव्हती, त्यामुळे प्रदीर्घ वाटाघाटीनंतर 1999ची घटना आयोगाकडे गेली आणि म्हणून आयोगानं ती विचारात घेतली, असं ॲडव्होकेट कौल म्हणाले. जर एखाद्या संघटनेच्या एका मोठ्या भागाचं कामकाज प्रभारी पद्धतीनं होत असेल तर खरा पक्ष कोणता हे ठरवताना ही बाब विचारात घ्यायचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे, असं ते म्हणाले. या प्रकरणाची पुढची सुनावणी उद्या होणार आहे. महिलांना विशेषतः स्तनदा मातांना प्रवासादरम्यान बाळाची काळजी घेण्यासाठी स्वच्छ सुरक्षित खाजगी जागा उपलब्ध व्हावी यासाठी 1,250 हिरकणी कक्ष उभारण्याकरता एसटी महामंडळानं टोयोटा किर्लोस्कर मोटार प्रायव्हेट लिमिटेडसोबत सामंजस्य करार केला आहे. येत्या 3 वर्षात सीएसआर निधीतून हे कक्ष उभारले जातील. वाढलेले तेलाचे दर, आखातात वाढलेला तणाव, जागतिक बाजारातली कमकुवत परिस्थिती यामुळे देशातल्या शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली. सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 778 अंकांची घसरण झाली आणि तो 74,004 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 279 अंकांची घसरण नोंदवत 23,119 अंकांवर बंद झाला. ही या निर्देशांकाची 5 महिन्यातली नीचांकी पातळी आहे. 1.5 दिवसांच्या गणपतींना आज मुंबईत भक्तिभावानं निरोप दिला जात असून दुपारी 3 वाजेपर्यंत 11 सार्वजनिक तर 260 घरगुती गणेशमूर्तींसह 8 हरतालिका मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. मुंबई शहरात उपलब्ध असणाऱ्या जलाशयांसह महानगरपालिकेनं उभारलेल्या कृत्रिम तलावांच्या ठिकाणी विसर्जनाची योग्य व्यवस्था करण्यात आली, त्यामुळे विसर्जनादरम्यान कोणतीही अनुचित घटना झाल्याचं वृत्त नाही. तासगाव इथल्या श्री गणपती पंचायतन देवस्थानाचा 247वा रथोत्सव हजारो गणेशभक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला. भाविकांनी हा रथ श्री गणपती मंदिरापासून काशी विश्वेश्वर मंदिरापर्यंत ओढत नेला. पारंपरिक वाद्यांच्या जयघोषात गुलाल आणि पिढ्यांची उधळण करण्यात आली. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या 3 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज नवी दिल्लीत 7:30 वाजता सुरू होईल. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. मालिकेतला पहिला सामना जिंकून भारत 1-0 आघाडीवर आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 2,000 रुपयांपर्यंतचे UPI व्यवहार तसंच रुपे डेबिट कार्डावरचे व्यवहार निःशुल्क ठेवण्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाचे आदेश. सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. नगरपरिषद पंचायत निवडणुकीचे अर्ज फेटाळल्यावर जिल्हा न्यायालयात आव्हान द्यायला बंदी. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना. सणाच्या काळात नागरिकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीनं निर्णय घेण्याचं सरकारचं आवाहन. केवळ विधिमंडळ पक्षात

फूट पडली होती असा दावा कधीच केला नव्हता असा एकनाथ शिंदे यांच्या वकिलांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद आणि तेलाच्या वाढत्या दरांमुळे शेअर बाजारात 5 महिन्यातल्या नीचांकी पातळीवर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: 8:05 पर आप सुनेंगे मराठी में राष्ट्रीय समाचार।
1: अरे उठने उठने अरे इतने इतने
2: आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। येत्या 15 ऑक्टोबर पासून 2,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम UPI द्वारे मिळाली तर मोठ्या व्यापाऱ्यांना 4.5% शुल्क द्यावं लागणार। व्यक्तिगत निधी हस्तांतर मात्र निःशुल्कच राहणार। सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। नगर परिषद पंचायत निवडणुकीचे अर्ज फेटाळल्यावर जिल्हा न्यायालयात आव्हान द्यायला बंदी। केवळ विधिमंडळ पक्षात फूट पडली होती असा दावा कधीच केला नव्हता असा एकनाथ शिंदेंच्या वकिलांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद। दिल्ली सरकार 10,000 विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणार आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या T20 मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा भारताचा निर्णय। येत्या 15 ऑक्टोबरपासून 2,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम UPI द्वारे जमा झाली तर मोठ्या व्यापाऱ्यांना 4.5% शुल्क अर्थात मर्चंट डिस्काउंट रेट द्यावा लागेल। 3,000 रुपयांच्या व्यवहारासाठी 12 रुपये तर 50,000 रुपयांच्या व्यवहारासाठी हे शुल्क 200 रुपये इतकं असणार आहे। 75,000 आणि त्यावरील रकमेसाठी हे शुल्क कमाल 300 रुपये आहे। व्यापाऱ्यांना हे शुल्क ग्राहकांकडून वसूल करता येणार नाही असं NPCI अर्थात नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं स्पष्ट केलं आहे। शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडांमधील गुंतवणुकीचे व्यवहार UPI द्वारे केले गेले तर त्यावर 2.5% आणि कमाल 300 रुपये द्यावे लागतील। रेल्वे तिकीट खरेदी, विम्याचा हप्ता भरणं, मोबाईल रिचार्ज, इंधन खरेदी, वीज बिल, महापालिका कर, गॅस बिलाची रक्कम

0: 2000 रुपयांपेक्षा अधिक असेल तर केवळ 5 रुपये इतकं शुल्क द्यावं लागेल. UPI द्वारे 1 लाख रुपयांपर्यंतची रक्कम महिन्याला खात्यात जमा होणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांना हे शुल्क द्यावं लागणार नाही. त्याचप्रमाणे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला निधी हस्तांतरित करतानाही हे शुल्क द्यावं लागणार नाही. NPCIच्या आकडेवारीनुसार सध्या UPI द्वारे होणारे 75% अधिक व्यवहार 2000 रुपये आणि त्यापेक्षा कमी रकमेचे असतात. राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. या अंतर्गत कारखान्यांनी घेतलेल्या कर्जांवरचं दर साल दर शेकडा 10% व्याज राज्य सरकार भरणार आहे. या कर्जाचा उपयोग गेल्या आणि आगामी गाळप हंगामातली FRP देण्यासाठी साखर कारखान्यांना करता येईल. 2019 नंतर पहिल्यांदा राज्य सरकारनं अशा प्रकारची योजना आणली आहे. नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज फेटाळल्यानंतर त्याविरोधात आता जिल्हा न्यायालयात अपील दाखल करता येणार नाही. यासाठीच्या कायद्यात दुरुस्ती करून अध्यादेश काढायला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीबाबत चर्चा झाली. याविषयी मुख्यमंत्री म्हणाले,
1: NDRF च्या नॉर्म्स प्रमाणे आपल्याला जो सर्वे करावा लागतो हा 5 ऑक्टोबर नंतर करावा लागतो, हे त्यांचे नॉर्म्स आहेत. त्याच्या आधीचा सर्वे हा मदतीकरता पात्र होत नाही, पण आपण काही 5 ऑक्टोबर करता थांबत नाही आहोत. बाकी उपाययोजना असतील, त्याची प्राथमिक माहिती घेणं असेल, त्या सगळ्या गोष्टीची आता आम्ही सुरुवात केलेली आहे. 5 ऑक्टोबर पासून जो ऑफिशियल सर्वे आहे तो देखील पुढच्या 8-10 दिवसात आम्ही करू. आणि कुठल्याही शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. राज्य सरकार पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील. शेतकऱ्यांना संपूर्ण जी मदत अशा काळामध्ये केली पाहिजे ती सगळी मदत करण्याची तयारी राज्य शासनाची आहे. त्या संदर्भात आज चर्चाही केली आहे, त्याचा आराखडाही तयार करायला सांगितलेला.
0: राज्यात MHCET संदर्भात तक्रारींची चौकशी करण्यासाठी सरकारनं SIT स्थापन केली आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळानं रविवारी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. केवळ शिवसेना विधिमंडळ पक्षात फूट पडली असा आपला दावा कधीच नव्हता, तर शिवसेना राजकीय पक्षातच फूट पडली असंच आपलं म्हणणं आहे, असा युक्तिवाद शिवसेनेचे वकील ॲडव्होकेट नीरज किशन कौल यांनी आज सर्वोच्च न्यायालयासमोर केला. आता खऱ्या शिवसेनेचं प्रतिनिधित्व कोण करतं हा प्रश्न असल्याचं त्यांनी सांगितलं. शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाच्या संदर्भातल्या सुनावणीला आज पुन्हा सुरुवात झाली. पक्षाची घटना निवडणूक आयोगाकडे होती की नाही हा प्रश्नच उद्भवत नाही. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा भर ज्या घटनेवर आहे त्या घटनेची नोंद आयोगाकडे नव्हती, त्यामुळे प्रदीर्घ वाटाघाटीनंतर 1999ची घटना आयोगाकडे गेली आणि म्हणून आयोगानं ती विचारात घेतली, असं ॲडव्होकेट कौल म्हणाले. जर एखाद्या संघटनेच्या एका मोठ्या भागाचं कामकाज प्रभारी पद्धतीनं होत असेल तर खरा पक्ष कोणता हे ठरवताना ही बाब विचारात घ्यायचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे, असंही ते म्हणाले. या प्रकरणाची पुढची सुनावणी उद्या होणार आहे. देशातल्या 15 वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटाचा बेरोजगारीचा दर ऑगस्टमध्ये किंचित घसरून 5% आला आहे. ग्रामीण भागात तो कमी होऊन 4.1% आला आहे. याउलट शहरी भागातला बेरोजगारीचा दर किंचित वाढून 6.8% पोहोचला आहे. देशाचा कार्यबल सहभाग दर ऑगस्टमध्ये वाढून 52.8% पोहोचला. केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं जारी केलेल्या मासिक श्रमशक्ती आणि बेरोजगारीच्या आकडेवारीनुसार हा दर ग्रामीण भागात 1.3% वाढून 55.8% झाला, तर शहरी भागात 0.5% घसरून 47% आला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ANews मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दिल्लीमधल्या सत्यनिकेतन इमारतीच्या अलीकडेच झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकार 10,000 विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणार असल्याची माहिती दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज दिली. याबाबत संबंधित सरकारी विभागाशी चर्चा झाली असून वसतिगृहाची जागा निश्चित केली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. शिक्षणासाठी दिल्लीत येणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांची सोय करण्यासाठी दिल्ली सरकार एक नवं धोरण आखत असल्याची माहितीही गुप्ता यांनी यावेळी दिली. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं रॅपिडोला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करणं तसंच राईड्स नक्की करण्याआधी प्रवाशांना जास्तीचे पैसे भरायला लावणं अशा चुकीच्या गोष्टी केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. यमुना नदीचं पुनरुज्जीवन करण्यासाठी 6 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आज नवी दिल्ली इथं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत किशाऊ बहुउद्देशीय धरण प्रकल्पाच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, राजस्थान आणि दिल्ली या 6 राज्यांमध्ये हा करार झाला आहे. किशाऊ बहुउद्देशीय धरण प्रकल्पाला केंद्र सरकारनं राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा दिल्याची माहिती शहा यांनी यावेळी दिली. या प्रकल्पाचा 90% खर्च केंद्र सरकार करणार असून उर्वरित 10% खर्च संबंधित राज्य करतील असंही त्यांनी यावेळी सांगितलं. पश्चिम बंगाल विधानसभेच्या 2 जागांच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपनं आज उमेदवारांची घोषणा केली. नंदीग्राम इथून हसीरानी रथ आणि रेजीनगरमधून सखराव सरकार यांना पक्षानं उमेदवारी दिली आहे. हसीरानी रथ या मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचे माजी स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या आई आहेत. मे महिन्यात भाजपनं विधानसभा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर काही दिवसातच चंद्रनाथ रथ यांचा खून झाला होता. अन्न आणि औषध प्रशासनानं राबवलेल्या धडक कारवाईत जालना जिल्ह्यात 1,35,00,000 रुपयांचा गुटखा आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे. गणेशोत्सवाच्या काळात राज्यभरात 15,50,000 जास्त रुपयांचे खाद्यपदार्थ जप्त केले गेले आहेत. इतरत्र जप्त केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये 30 लिटर दूध आणि सुमारे 4,139 किलो दुग्धजन्य पदार्थांचा समावेश आहे. या कारवाईत काही अन्न आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले असून त्यात मुंबईतल्या 4 आणि पुणे विभागातल्या 2 नामांकित आस्थापनांचा समावेश आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या 3 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेतला 2रा सामना आज नवी दिल्लीत सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा अफगाणिस्तानच्या 10व्या षटकात 3 बाद 59 धावा झाल्या होत्या. श्रोते हो, आशियाई खेळांवर आधारित विशेष कार्यक्रमाचं प्रसारण 16 ते 18 सप्टेंबरच्या दरम्यान आकाशवाणीवरून रात्री 8 ते 8:30 दरम्यान केलं जाणार आहे. त्यामुळं उद्यापासून पुढचे 3 दिवस रात्रीचे राष्ट्रीय बातमीपत्र 8:30 वाजता प्रसारित होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. येत्या 15 ऑक्टोबरपासून 2,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम UPI द्वारे मिळाली तर मोठ्या व्यापाऱ्यांना 4.5% शुल्क द्यावं लागणार. व्यक्तिगत निधी हस्तांतर मात्र निःशुल्कच राहणार. सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. नगरपरिषद पंचायत निवडणुकीचे अर्ज फेटाळल्यावर जिल्हा न्यायालयात आव्हान द्यायला बंदी. केवळ विधिमंडळ पक्षात फूट पडली होती असा दावा कधीच केला नव्हता असा एकनाथ शिंदेच्या वकिलांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद. दिल्ली सरकार 10,000 विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणार आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या T20 मालिकेतल्या 2रा सामन्यात नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा भारताचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

बीती जाए रात। श्रोताओ, आज का ये कार्यक्रम अब बस यहीं तक, होगी मुलाकात फिर कल। इस वादे के साथ दीजिए इजाजत, नमस्कार। FM 102.8 आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर हे विविध भारतीचे मुंबई केंद्र आहे। श्रोते हो, आजची ही सभा आता इथेच संपन्न होत आहे। पुन्हा आपले भेट उद्या पहाटे पहिल्या सभेत सकाळी 5:55 वर। तोपर्यंत शुभरात्री, जय हिंद।